त्यजते विद्या सुखार्थी त्यजते विद्या विद्यार्थी त्यजते सुखम् सुखार्थी नहि कुतो विद्या